जुली जोगळेकर सोबत. आपल्याला हे गाणं खूप बरं वाटेल ऐकून. आणि असं आहे की आपण आज जी शास्त्रीय गाणी ऐकली आहेत त्याच्यामध्ये इतकी विविधता आहे की फक्त हे शास्त्रीयमध्ये बसलेलं असेल असं वाटत पण नाही. त्याच्यामध्ये सुद्धा किती विविधता आहे या मराठी गाण्यांमध्ये हे आपल्याला कळतं.

0: यासुंग भजनाने जे विठ्ठलावर होतं त्याच्याबरोबरच आज आपला आपला कार्यक्रम आज आम्ही समाप्त करतो. धन्यवाद.
1: रेडिओ माय मराठीचे प्रक्षेपण दर दुसऱ्या शनिवारी प्लेन्स FM 96.9 FM वर, पॉडकास्ट प्लेन्स FM.org.nz वर माय मराठी शोधा.
2: दॅट वॉज माय मराठी ऑन प्लेन्स मीडिया. Flames Media.